जी प्रभावे ता मैल बुलावे शब्द पीदे तुप तुखावे कर कर दीस खपै जल जावे साचे साचे सा समावे समतमी सत संतोख शरीर सात समुद परे निर्मल नीर मजन सील सच हृदय विचार गुर के शब्द पावे सब पार मन साचा मुख साचो पाई सच निशाने ठाक न पाई अष्टमी